लाग्यो जेठ आषाढ़ कवरते जाओ, अदको तो लाग्यो सावण भादवो। अरे मण पोयो मण पीस्यो कवरते जाओ,